0: Sir, have party leadership told you to resign, sir? Sir, have party asked
1: sir,
0: you to resign?
1: Sir, are you going to step down, sir? Siddha, sir.
0: Siddaramaiah ji.
1: Are you going to step down, sir?
0: Sir, are you resigning, sir?
2: कब तक चलेगा कुर्सी झगड़ा? वो बंद करो. जनता ने आपको पावर में बिठाया झगड़ा करने के लिए नहीं है. जनता का प्रॉब्लम सॉल्व करने के लिए आपको पावर में बिठाया है. आप क्या कर रहा है? झगड़ा कर रहा है. जनता का कष्ट को सुनने वाला कौन है ही नहीं. विधानसभा में कोई है ही क्या? कोई मंत्री है ही नहीं. सब लोग दिल्ली में है. दिल्ली आपको पावर दिया नहीं, कर्नाटक की जनता आपको पावर दिया है. आपको सत्ता में बिठाया जनता ने. आप जनता को छोड़ करके दिल्ली में गया है. वही जनता आपको पावर से हटा देंगे. कौन आपको सत्ता में बिठाया? वो लोग सत्ता के खींचने का ताकत भी जनता के पास है. किसके वजह से सत्ता में बिठाया? आपने कहा कर्नाटक का सरकार में 40% करप्शन है. हम लोग बिना करप्शन काम करेंगे. क्या किया पावर में आने के बाद? 60% तक पहुंच गया, बढ़ाया करप्शन को.
3: अधिकार हंचिक किताड़ी इडी सरकार रीति कोमा स्टेज को आड़ पूर्ति कुस्त बिंदे. परमेश्वर है ಈ ತರ ಜಗಳ ಆಗೋದ್ರಿಂದ ಆಡಳಿತ ಕುಸಿತದೆ ಅಂತ ಮಾತನಾಡಿ ಕುಸಿದ ಬಿದ್ದ ಅವಧಿ ಒಂದು ವರ್ಷ ಆಗೋಯ್ತು. ಆಡಳಿತ ಯಾರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆ. ದಿನ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕೆ, ಎಲ್ಲ ಚಾನಲಲ್ಲೂ ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕು. ಇರ್ತಾರ ಹೋಗ್ತಾರ, ಇರ್ತಾರ ಹೋಗ್ತಾರ. ಇದು ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ 365 ದಿನ ಕೇಳಿ ಕೇಳಿ ಜನ ಸುಸ್ತಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಹೈಕಮಾಂಡ್ ವೀಕ್ ಹೈಕಮಾಂಡ್, ಅದು ವೀಕ್. ತೀರ್ಮಾನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಂಥದ್ದಲ್ಲಿ ವಿಫಲ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆಡಿದ್ದೇ ಆಟ.
4: ಯುನೋ ಇಟ್ಸ್ ಇಟ್ಸ್ ಸ್ಟಿಲ್ ಹಾಟ್ ಸಲ್ಟ್ರಿ ಸಮರ್ ಮಂತ್ ಆಫ್ ಮೇ ಎಂಡ್ ಇನ್ ಬೆಂಗಳೂರು ಔಟ್ಸೈಡ್ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ರೆಸಿಡೆನ್ಸ್. ಯು ಹ್ಯಾವ್ ಮೋರ್ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಔಟ್ಸೈಡ್. You have most of the MLAs and the ministers there inside the residence Kaveri. Ritu and Vasudha Venugopal with me here, Deepak Bhupanna at the Vidhan Sauda, and we also have my colleague Jainendra, who's tracking the All India Congress Committee at New Delhi and the top leadership there in terms of what's happening next. Jainendra, we were talking about the potential of a breakfast tomorrow. I'm sure there is idli vada. I don't know what's going to be served for breakfast, but after that breakfast is when the real action will unfold. So are we anticipating the next 24 hours or little less of just talking amongst journalists, or do we expect any kind of concrete understanding of what's to follow in Karnataka? What's your sense?
0: Expecting developments as per the plan of Congress leadership, and as sources have claimed that Siddaramaiah his CLP meeting was called, which ended up being cancelled. That time Mallikarjun Kharge was sent as a observer, senior observer in Rajasthan, but CLP meeting could not happen, and sources claim that at last moment Ashok Gehlot played a move which angered Gandhi family, but their plan
4: Jainendra, just hold your thought for a moment, because there's a bit of breaking news that's coming in. Obviously statements only, nothing very concrete. This is from the BJP state president BY Vijayendra, who has taken a dig at the Congress in terms of the leadership shuffle. He says new chief minister will not be able to complete his term. Problems will escalate within the Congress. The Karnataka will go for polls before the completion of the full term of this assembly. This is from the BJP state president BY Vijayendra. Ritu Rajpurohit, what's your sense in terms of the political reacts election, when they feel that the present chief minister is not someone else, and when they are not sure of the other person, what
5: then? The Ahinda leader now, he has a majority leader's support and backing in. Whether you see the DK Shukuma will emerge.